0: Sasi? Oi Sasi! Sunna, kaile baako chhora Sagar London bata aako chha re ni?
1: Sagar?
0: Ani aaja belka program pani rakheko chha re kaile baako gharma. Aija hai, ramailo garnu parcha. Sasi, Sasi.
2: Aje,
0: hami ta London jane re ni.
2: होला कहिले
0: पर्सि जाने रे ठुलो ओइ के भो आइज है जसरी भए पनि भरे उतै भेटौँला
1: ए ल ल